लॻंदो आहे त जेकी माण्हू पैसो बचाइण जी कोशिश कंदा आहिनि ऐं कुझु पंहिंजे लाइ ख़र्च न कंदा आहिनि पाण ते, मतिलब उहे पैसो न लॻाईंदा आहिनि, त मूंखे लॻंदो आहे उनजो जेको पैसो बचियल हूंदो आहे न उहो वरी कंहिं अहिड़ी चीज़ ते लॻी वेंदा जंहिंजो उन तसवर बि न कयो हूंदो आहे। सो तव्हां थोरो कोशिश कयो, पाण ते थोरो ख़र्च कयो बाबा, खाओ पीओ सुठो ऐं देसी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमाल बि कयो, जे सोणा सोणा बि ॾेखारिजो। और ये आरजे जिमी बलोच हमारे साथ, आरजे जिमी बलोच, वालेकुम अस्सलाम जी, आपको वेलकम कहते हैं।